0: habe ich. Ich meine Trilie. Abonnenten sind. Wesentel da abgine je babkote dir. Verbittel me. Ich bin jetzt auf der Chancaro. Gesada. Fichen wir das Jack. Akiakari. Reinka. Reinki.
1: आप सुन रहे हैं शिवा रेडियो, शांति की धुन रहे जीवन में सदा।